ना तुम्हाए केते मंगे जोधे पार केते अगंत नहीं विचार केते खब टुटे वे कार केते लै लै मुकर पाहे केते मूर्ख खाही खाहे केते आ दुख भूख सद मारे पे दात तेरी दातार।

गाव मछ पयाले गावर रतने उपाए तेरे अड़सर तीर्थ नाले गाव हे जोध महाबल सूरा गाव हे खानी चारे गाव हे खंड मंडल वर भंडा कर कर रखे धारे।

यात शांद नवातवं काले नवातवं कृपाले नमस्तंग रूपे नमस्तंग रूपे नमस्तंग पेखे नमस्तंग लेखे नमस्तंग काय नमस्तंग जाय नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मंग नमस्तंग धर्मंग नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग बाहे नमस्तंग टाहे नमस्तंग नीले नमस्तंग नादे नमस्तंग शेदे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग द्वारे नमस्तंग पारे नमस्तंग सुएक नमस्तंग अनेक नमस्तंग भूते नमस्तंग जूपे नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्पेशे नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे नमस्तंग निर्ताते नमस्तंग निर्काते नमस्तंग नितूते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके नमस्त

प्रभुगे नुमस्तं सुजोगे नुमस्तं रंगे नुमस्तं भंगे नुमस्तं गम्मे नुमस्तस्तरमे नुमस्तं जलाश्रे नुमस्तं निराश्रे नुमस्तं जाते नुमस्तं पाते नुमस्तं मजबे नुमस्तस्तर्भे अदेशंग देशे नुमस्तं पेशे नुमस्तं निर्तामे नुमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तास्तदेव नमस्तं अपेव नमस्तं जनमे नमस्तं सर्वमे नमो सर्वगौणे नमो सर्वभौणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमस्तस्तयाले नमस्तं वर्णे नमस्तं वर्णे नमस्तं जरारं नमस्तं कृतारं नमो सर्वतन्दे नमोस्तबन्दे नमस्तं निस्साके नमस्तं निर्वाके नमस्तं ह्रीमे नमस्तं क्रीमे नमस्तं नन्ते नमस्तं नहन्ते नमस्तहतरागे नमस्तं सुहागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले

नमो सोख सोखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृत्सं नमो सर्वरंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिजे अपिजे समस्तं प्रसिद्धे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदा रिद्ध सिद्धं निवासी चर प्रशांत वै प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे चल भोगे अचल राजे अटल साजे अखर धर्मं अलाह कर्मं सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं पाने सर्वं माने सर्वं प्राणं सर्वं त्राणं सर्वं भूता सर्वं जुगता